0: जल का उपयोग दोनों राज्य करते हैं। इसी को लेकर दोनों राज्यों के बीच में विवाद हो रहा था।
1: अच्छा, ऐसी बात है।
0: नाउ ईगा पाठदल्लि मुंदे अरियोण। प्रायद्वीपीय भारत के पूर्वी और पश्चिमी किनारे समुद्र तट हैं। पश्चिमी भाग को मलबार कहते हैं और पूर्वी भाग को हम कोरोमंडल कहते हैं।
1: इल्ली नजने रो मीनोगारी के मारे तारे।
0: हाँ, यहाँ के लोग मछली पकड़ने के साथ साथ कई जगहों में खेती भी करते हैं।
2: ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮದು ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ದೇಶ.
0: ಜೀ ಹಾಂ, ಆಪ್ನೆ ಸಹಿ ಕಹಾ, ಭಾರತ ಏಕ್ ಬಹುತ್ ಸುಂದರ ದೇಶ ಹೈ ಔರ್ ಯೇ ಏಕ್ ಬಡಿ ಅಚ್ಚಿ ಭಾವನಾ ಹೈ. ಅಚ್ಚಾ ಚಲೋ, ಅಬ್ ಹಮ್ ಪಾಠ ಕೋ ಯಹೀಂ ಪರ್ ಸಮಾಪ್ತ ಕರ್ತೆ ಹೈ ಔರ್ ಆಗೆ ಹಮ್ ಭಾರತ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಔರ್ ಕುಚ್ ಭಿ ಜಾನೆಂಗೆ.
2: ಧನ್ಯವಾದ ಅಧ್ಯಾಪಿಕಾ ಜೀ.
0: ಧನ್ಯವಾದ ಔರ್ ನಮಸ್ತೆ.
3: ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ.
4: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ಕಾಮಾಕ್ಷಿ ಸುರೇಶ್, ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಹಾಗೂ ಶಿವಾನಿ.

0: जानी माने पेंटर जो अपने कैनवस और ब्रश से रचते हैं एक जादुई दुनिया, एक सम्मोहक यात्रा।
1: हमारे देश के प्रमुख चित्रकार जगदीश स्वामीनाथन, उन्होंने आदिवासी कला को भी समकालीन कला की तरह रखा था और सारे आदिवासी कलाकारों से भी मिलना जुलना और फिर गांव जाना उसने बहुत मदद करी एक मनुष्य के देखने को समझने में।
0: कुछ बातें जो इतनी दिलचस्प हैं कि आप खो जाएं।
1: मैंने ये सोचना शुरू किया कि मेरे चित्र में ऐसा क्या है।
2: ಕೇಳುಗರೆ, ಇದುವರೆಗೆ ಮುಂಬೈ ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಲಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಎಫ್ಎಂ ಕಂಪನಾಂಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ನಿಲಯದ ಸಂಜೆಯ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಸಮಯ 5:46. ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರಿಗೆಲ್ಲ ನೀತಾ ನಾಯ್ಕ್ ಹೇಳುವ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಹಾಗೂ ಸಂಜೆಯ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ವಾಗತ. ಮಹಿಳಾ ರಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಮೊದಲಿಗೆ ಕೆಲವು ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು.

0: ಆಯ್ತಂತ ಚೀರಾಡ್ಬೇಡ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರ, ಆಕಿ ರೊಕ್ಕ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ನಾ ನಮ್ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಿ ಕರ್ಕೊಂಡ ಬಂದ್ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿನಿ, ಹುಷಾರಿರ್ರಿ ಎಂದು ಗುಡುಗು ಹಾಕಿ ಹೊರ ನಡೆದಳು. ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಹೇಗೋ ಕರಿಯವ್ವ ಆರಾಮವಾದಳು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವಳು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರದೆಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಹೇಳಿದರು. ಆಕೆಗೆ ಶಕ್ತಿಯೇ ಉಳಿಯಲಿಲ್ಲ. ಆ ಊರಿನ ಜನರೇ ಆರೈಕೆ ಮಾಡತೊಡಗಿದರು. ಪ್ರತಿದಿನವೂ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಅವಳಿಗೆ ಊಟ ತಿಂಡಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಉಣಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಮಾಡುವ ಸೇವೆಯಿಂದ ಮುಜುಗರ ಪಡೆಯುತ್ತ, ಕರಿಯವ್ವ ಇದೇನು ಪಜಿತಿ ಬಂತ ತಾಯಿ, ನಾ ಏನ್ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ನೆ ಯವ್ವ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಆದಿಂದಾಗ ಬ್ಯಾಡ ಬ್ಯಾಡ ಆ ಭಗವಂತ ನನ್ನ ಲಗುನ ಕರ್ಕೊಂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಿಶ್ಚಿಂತೆ ಎಂದು ನಿಟ್ಟುಸಿರು ಬಿಡುತ್ತಿದ್ದಳು. ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ ಕರಿಯವ್ವ ಕೊನೆಯುಸಿರೆಳೆದಳು. ಆಕೆ 15 ದಿನವಾಗಿತ್ತು ಅಷ್ಟೇ, ಅವಳ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸವಿತಾಳ ಮನೆಗೊಂದು ಲಕೋಟೆ ಬಂತು. ಸವಿತಾ ಸಂಶಯದಿಂದ ಲಕೋಟೆ ಬಿಚ್ಚತೊಡಗಿದಳು. ಅವಳಿಗೆ ಒಮ್ಮೆಲೆ ಜಗ್ಗನೆ ಆಕೆ ಅಂದು ಸಾಹೇಬರಿಗೆ ಕೂಗಾಡಿ ಬಂದದ್ದು ನೆನಪಾಗಿ ಅದರ ಪರಿಣಾಮವೇ ಆ ಲಕೋಟೆ ಎಂದುಕೊಂಡಳು. ಆ ಲಕೋಟೆಯ ಪತ್ರ ನೋಡಿ ಸ್ವರ್ಗವಾಸಿಯಾದ ಕರಿಯವನ ನೆನಪಾಗಿ ದುಃಖ ಉಕ್ಕಿ ಬಂದು ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಜಿನುಗಿ ಪತ್ರದ ಪದಗಳು ಮಂಜು ಮಂಜಾಗಿ ಕಾಣಿಸತೊಡಗಿದವು.
1: ಬತ್ತಿಯು ಹೃದು ಹೋದ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಕತೆ ಕೇಳಿದಿರಿ, ಪಾರ್ವತಿ ಪಿಟಗಿ ಅವರಿಂದ. ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ. ಸಮಯ 8 ಗಂಟೆಯಾಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಿರಿಗಂಧ, ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
2: And we've seen a large contingent of Indian followers and a lot of followers from the Netherlands too. Sieges with a round arm action comes in bowls and it's worked away in the onside and they probably will settle for a single, not more than that. I feel Sieges has been the best of these bowlers in this Dutch side and it's very tough to read their action, isn't it? When I look at someone like the other spinner which is Heath Sieges, she remembers me of Paul Adams from South Africa. She's got that kind of an action. So it's that, I'm sure with a lot of data and video available on the Indian team, the Think Time team would have done a lot of work in studying their action and playing them. But some of the action's very tough to read as Malinga, isn't it? With that slinging action. And you see a lot of this coming up in the IPL game. Next ball, Sean. And she pulls it away on the onside down towards deep mid-wicket. Just a single. Mandana up to 48 from 35. It's 1 for 124. I probably felt Richa Ghosh should have been sent in now because she's another dominating, right-hander. And I would love to see her, she can score this on so quickly. She's a powerful lady indeed and a very strong match winner for many, many matches for India. Next ball, short, hammered away on the onside out towards deep mid-wicket. And it's one of those irritating pace for any batter to battle. So they're just coming on to you very slowly, half-crackers, and you find it very tough to hit it or smash it to any part of the ground. And single pushes India up to 125, a run rate almost touching 10 and over. Well, they're doing well now. We're just looking at the centurion. There's been one centurion in this game. 1 for 120. Next ball, Smithy comes down, gets it high of extra cover. This is running down towards the fence. Will it go for 4? And, that's a great save indeed. She'll get a couple of runs for sure. And she gets to her 15 indeed. 50 from 36 as the Indian team stands up in the dugout, appreciating another half century. 35-50. Manoj Kumar's decision is bang on. 13 overs gone. 1 for 127.
3: स्मृति ईरानी का ये बहुत स्मृति मंधाना का बहुत ही शानदार प्रदर्शन इस समय 50 रन वो बना चुकी हैं. और जैसा कि हमने आपको बताया कि भारत की ही नहीं बल्कि अंतर्राष्ट्रीय महिला क्रिकेट में स्मृति मंधाना का एक विशिष्ट स्थान है. उन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की है और जिस तरह से वो खेल रही हैं आज लगता है कि वो काफ़ी बड़ा स्कोर करने की ओर बढ़ रही हैं. हालांकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ किसी भी पल परिस्थितियाँ बदल जाती हैं. शैफाली वर्मा बहुत ही आक्रामक तरीके से खेल रही थी लेकिन एक ही गेंद आउट होने के लिए काफ़ी होती है और इस तरह शैफाली ने अर्धशतक जमाया. भारतीय के इन दोनों ही प्रारंभिक बल्लेबाजों ने आज बहुत अच्छा स्कोर यहां पर खड़ा किया, एक ऐसा मजबूत आधार बना दिया है कि आने वाली टीम के खिलाड़ी इसको और अधिक मजबूत कर सकेंगे. 127 रन एक विकेट के नुकसान पर इस समय भारत का स्कोर. स्मृति खेल रही है 50 पर, जेमिमा रॉड्रिक्स खेल रही हैं 8 रन के स्कोर पर. 5 गेंदों का उन्होंने सामना किया है. ओवर डिस्क अब गेंदबाजी करने के लिए आ रही हैं. दाएं हाथ की इनकी गेंद, स्टंप के बाहर गेंद को कट किया था कवर और कवर पॉइंट की तरफ पर इस समय फील्डर के हाथ में जाती है. तब तक बहुत तेजी के साथ दौड़ते हुए बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए और भारत का स्कोर इसके साथ ही बढ़कर हो गया 129 रन एक विकेट के नुकसान पर. ओवर डिस्क इस समय गेंदबाजी का जिम्मा संभाल रही है.